न कोई, तू जुग जुग एको, सदा सदा तू एको जी, तू निश्चल करता सोई, तुदे आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करै है सो होई, तुदे आपे सृष्ट सब उपाई जी, तुदे आपे सिरज सब गोई। जन नानक गुण गावै करते के जी, जो सब सह का जानोई। आसा महला चौथा, तू करता